0: साथी मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गार्ड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: नवदिह एकेम मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम

0: आणि कविस मुळिंग आ गेम शो
1: लवफीता लवफीता
0: मी लवफीता मजा माहौल हुट्टु मेंडेती फोरिगत लवत कायको
2: म्यूजिक चेंज म्यूजिक चेंज
1: हम एकनी लुओ दिहे के मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम
3: अरे अभी तो पार्टी शुरू हुई है
0: ಅಂಗರ ಧೋಗೆ ರೇಗಂಡು ಅಗ್ಗಡಿ ಫಣರಾಗ ಸ್ಟುಡಿಯೋ ವಾಗುತು
4: ರೂಮಿ
0: ದುಹಾಕುವ ಸಾರಿಂಗ್ ಇದು ಗಜ ಸಾರು ವಾದಾಣಂತ
5: ಪ್ರಾಮಿಸ್
6: ಎಮಿ ಹುಂ ಥಾ ಅಬದು ಎಕು ಗಮ್ಮ ಬಾವುದು

0: something you will never see in your entire police career. मारने के लिए they use iron rods, हथौड़े, कुल्हाड़ी और अपने पूरे बदन पर तेल लगाते हैं. पकड़ने की कोशिश भी करे तो ना पकड़ सके, वो फिसल जाए. और ये लोग आजाद घूम रहे हैं. कब तक ये हम पर डिपेंड करता है?
1: शहर में एक के बाद एक हो रही बुजुर्गों की हत्या के मामले में दिल्ली पुलिस ने इन लोगों को गिरफ्तारी में लिया है.
0: मर्डर के दो दिन पहले क्या कर रहे थे वहाँ पर तुम दोनों?
2: आंखें देखो मैडम इसकी, एकदम जानवर जैसी.
3: ऐसी थोड़ी ना, इनको बॉर्न क्रिमिनल बोलते हैं.
0: मिस्टर चड्डा, देयर आर नो बॉर्न क्रिमिनल्स.
4: इनके खिलाफ सोशल बॉयकॉट शुरू किया मैडम. वॉचमैन, क्लीनर्स, ऑफिस बॉयज, लोग उन्हें डर के मारे फायर कर रहे हैं.
5: पुलिस ने उन्हें पकड़ा क्यों?
0: Because they're not privileged. They're even deprived of their basic human rights.
5: I just know that you'll pick the right side.
0: I mean, as a police force, hum log kya galat kar rahe hain? Crimes kam hi nahi hote.
6: Ye sab sochne ka timing kaha milta hai, usse pehle dusra crime ho jata hai. Hum logon ko family ke liye bhi time nahi milta.
7: Ek aur murder hua hai, kachcha baniyan style mein.
8: But there is going to be a shit storm raining on my head if this isn't controlled right now.
9: දෙහස් බාවිස් වනහරුගේ ඔගස්ට් මහ නෙළුණු දිල්ලී ක්‍රයිම්ස්ගේ දෙවන සීසන්ක අලියලුවා ලක්වනී කච්චා බණියන් ගේංගුන් හිංගි අනියාවරි මරුගේ හාදිසාතක. මි සීසනුන් මුජතමෝගේ හවාසාග තිබේ මීහුන්නා මෙදු ඔන්න තෆාතු කුරුන්තකා ආමුන්ගේ මෙදු ගූපෙදේ බිරිවෙරිකම් වර බොඩන් හාමකොද්දේ. දෙහස් ෆන්සේස් වනහරුගේ නොවෙම්බර් මහ නෙළුණු තිම්වන සීසන්ග ෆෙනිගෙන්දනී ඉන්සානී වගුපාරි කුරා බොඩු නෙට්වෝක ෆලා අරුවාදුමක් කුරා නුරක්කාතිරි තහුගේගේ.
10: अरे लड्डो रानी बड़ी सयानी, चार घर का भर लिया पानी.
0: हथियारों की ट्रैकिंग के दौरान हमें एक शिपमेंट मिला है. 30 लड़कियां थी उसमें, दिल्ली ले जा रहे थे उन्हें. वी मस्ट परस्यू एन इन्वेस्टिगेशन.
11: ड्रग्स के रूट में जितने भी स्टेट्स पड़ते हैं, सबसे रिलेवेंट केसेस की फाइल्स मंगवा ली.
0: सारी लड़कियों की प्रोफाइल्स बिल्कुल अलग अलग, इन्हें जॉब्स ऑफर किए गए.
12: जहन मैडम, 2.5 साल की बच्ची है, सीरियस इंजुरीज है बहुत. कोई उसे एम्स के ट्रॉमा सेंटर में छोड़ के गायब हो गया.
0: उसकी माँ कौन है?
13: मैं हूँ ना उसकी माँ.
0: क्या ये दोनों केसेस कनेक्टेड है?
12: सो दिस टास्क फोर्स इज ऑफिशियल.
0: हम सब साथ में मिलके इन दोनों केसेस को क्रैक करेंगे. जो एक पूरा नेक्सस है.
11: मैं घर से उठाएगा और उठा के बेच देगा.
0: वो किसके साथ काम करती थी?
14: बड़ी दीदी.
12: नाम बताओ.
14: अरे नाम नहीं पता ना मैडम.
12: बड़ी दीदी कहाँ है?
0: मैं लेकिन इंसान से पंगा ले रही हूँ.
9: कुरिहा सीजन के बस लीड रोल में फिरने निशिफाली शाह ಏನಾಯಕು ರಸಿಕಾ ದುಗಲ್, ರಾಜೇಶ್ ತೈಲಂಗ್ ಅದಿ ಆದಿಲ್ ಹುಸೇನ್ ಫದ ಮೊಳು ಎಕ್ಟರು ಫೆನ್ನೇರು ತಿಂವನ ಸೀಸನ್ಗ ಹುಮಾ ಗುರೇಶಿ ಫಿನಿಗೆಂದನಿ ವರುಗದ ನುಬ್ಯಾಬಾರೋಲಕುಂ. ದಿಲ್ಲಿ ಕ್ರೈಮ್ಸ್ ಎಹೆನ್ ಕ್ರೈಮ್ ಡ್ರಾಮಾ ತಕ ತಫಾತುವ ಎಮ್ಮೆ ಬೊಡು ಸಬಗಿ ಹಗೀಗೆಂ ಒಳುವಾಣುಲಾ ಕಂಕಂ ಒಯ್ಗುತ ದಕ್ಕುವದೆನು. ಆಮುಕು ಫೆನ್ನ ಮಿಫದ ಫಿಲ್ಮ್ ತೊಗ ಫೆನ್ನ ಸ್ಟೈಲೈಸ್ಡ್ ಎಕ್ಷನ್ ಮಂಜರ್ ತಹುಗೆ ಬದಲುಗ ಮೀಗೆ ಇಸ್ಕಂದೀಫವಣ್ಣಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ಎಫದ ಗೊತಕ ತಹುಗೀಗುಗೆ ಮರಹಲಾತಕ ಫುಲುಹುಂಗೆ ವರುಬಲಿಕಮ ಇಹುಸಾಸ್ತ ದಿಕ್ಕುಮ. ಮಿ ಹಗೀಗೆ ಕುಲವರ್ತಹುಗೆ ಸಬುಂ ಬಲಾ ಮೀಹಾಯಂ ಎಯಿ ಹಮ ಕುರಿಮತಿಗೆ ಹಿಂಗಮುಂದಾ ಕಮೆಗ್ಗೆ ಇಹುಸಾಸ್ ಕುರೆವೆ. ದಿಲ್ಲಿ ಕ್ರೈಮ್ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಅಕಿ ಮಾಗಿನ ಲವತಕಿಂಗ್ ಹಿಮನಾಗೆ ತಯಾರ್ ಕೊಫವಾ ಸೀರೀಸ್ ಎನ್ನು ಏನವಿಸ್ ಮಿ ಸೀರೀಸ್ಗೆ ಬೈ ಮಂಜರ ತಕುಂ ಬಾಲಿವುಡ್ಗೆ ಕ್ಲಾಸಿಕ್ ರೀತಿ ಲವತಕಿಂಗ್ ಇವಿಗೆಂದಾನೆ. ಎಮ್ಮ ಶೋಗ ಮಿಹಾ ಹಿಸಾಬು ಮಿಫದ ಲವೆ ಅರ್ಗೊಂಡಿಪಾಲ್ದೇನಾ.